एक चिमणा चिवा चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला. एक चिमणा चिवा चिवला माझा